Suna koro ka ugare ra erda gai sa koni asara. Am kane kachai obane ka sa chai gai sa koni asara. Dana ko balo yo tupai makalo tan ko balo lasari. Koda ko balo yo tupai makalo tan ko balo lasari. Je gar na khochu te kar male thag cha baba cham kasari. अब खाने काचा यो बने कसाचा या बाबाचाओ कसारी जरी कोट पारी गर्ता मकाई बारी वही ता पारी बचागाऊ